0: राजिया ओ राजीव
1: आओ न जाय फजाने बोला मातूर ने पान दिपास नो मारे ना पेरी
0: कमिस रेसा का तो कम नो वे
1: तेना मार रस बोला ना नुप मित ने कुम जाने सम बोला मनुप मरेसा काम ना वे
0: मासा चाना मोरेने मरेसा का फन फुद नीन मेने ने ती
1: आओ न चारा वे रा देती
0: ए नो चारा लो Niti fana put na lektan na tata kuti eh. Nizanya. At afavem chantike. Te tiana kretia. Wansika mana kav. Te tirektiwe ate alef nanam chandri nga ngyamar mana kav eh.
1: Ina ne ngang zari lar ngyamar pam siwa mlai pitam tanana kinu.
0: Pandwala wunu. Andwala wena de vena nas fa somi smaitoknu
1: mai katsara zanchu am senyul la matur taoli
0: fala so pana pana karena kel ndelo netika mnyu zanku sentene dada kut
1: ti manina vita patin dime atika sena reta ti rai sena vita sei am se la randi po bai yeti yeti pedala Game of Nata, it's an empty part. See? Cats, I come see my swan fed at such a phone.
0: Hey, no, cousin, and don't shack up on say.
1: Fangambula to massa can suck up.
0: Sam, bola from Bola and Caracara fana for doing canon men.
1: The Batafanganara Mupatina no nae, tis our tetia. If a macanetina not, they might not kill any lesson. Malapariaku.
0: Fangamu, if a put.